0: ആകാശവാണി കോഴിക്കോട്. ഇനി ന്യൂസ് സർവീസസ് ഡിവിഷൻ തയ്യാറാക്കിയ പ്രത്യേക പരിപാടി കേൾക്കാം. കേന്ദ്ര ഗവൺമെന്റിന്റെ 12 വർഷങ്ങൾ.
1: ആകാശവാണി ഹൈ പ്രസ്തുത ഹൈ വിശേഷ ശൃംഖല. ഇസ്കെ അന്തർഗത് ആജ് സുനിയേ മോദി സർക്കാർ കെ 12 സാൽ പ്രമുഖ കല്യാണകാരി യോജനായെ और उनका जमीनी असर. इसमें भाग ले रहे हैं आर्थिक विश्लेषक सुभमोए भट्टाचार्य जी और वरिष्ठ पत्रकार अदिति टंडन. कार्यक्रम का संचालन कर रहे हैं निशित कुमार.
2: दिस इज आकाशवाणी. इन द स्पेशल सीरीज नाउ वी ब्रिंग यू अ डिस्कशन ऑन 12 इयर्स ऑफ द मोदी गवर्नमेंट, की वेलफेयर स्कीम्स एंड देयर ग्रास रूट इंपैक्ट. पार्टिसिपेंट्स आर सुभमोए भट्टाचार्य जी, economic analyst, and Aditi Tandon, senior journalist. Moderator is Nishit Kumar.
3: Over the last 12 years, Prime Minister Narendra Modi-led central government has completely shifted India's welfare narrative from entitlement-based support to empowerment-focused targeted delivery. This new ecosystem replaces the leaking paper-heavy systems with a tech-driven pipeline pushing benefits straight to the rural and urban poor. And to discuss more about it today, we are joined in by senior economic analyst Shubhmoy Bhattacharji and senior journalist Aditi Tandon. Welcome to both of you to the studios.
4: Thank you.
3: Aditi, I would like to begin with you. We know there have been